जीब आमची आस्त देखून करूंक जाय ताची बंदबस्त. जिबेच्या बंदबस्त विशांत तोड्यो गरजेच्यो संगती पवित्र पुस्तकाच्या उजवाडांत. देवान आमकां दोन दोळे दिल्यात, नाका की दोन नाकाची बिडा म्हणटा हांव ही कालें कळत ना कोंकणीक प्रमाण शब्द कोत्तू ना म्हाका. नाका की दोन बुराक आसात, दोन कान दिल्यात, दोन पांय दोन हात हे सगळे इन पेयर्स, पूण तोंड एकच दिलां. पूण बाकीचे सगळे विश्वांक पुरासान जाता पूण तोंडाक पुरासान जायना. इल्लो वेळ मस्त वेळ टीव्ही पळयल्यार दोळे वळटात, मागीर काल्या अशें म्युझीक हांवें आयकल्यार मागीर थोडे मोठे कान पडतात, मागीर पुरो म्हणून वखता. पूण जीप एक एक पुरोत जायना न्ही, कांय आमी उलयलें कांय कितलें जायत कांय कोंकान रेलाचेर कांय चार रेलां जायना गे. पूण आनी कितें आसा आयकल्लें मात्र कोणें एका देगा तेगा जाणा इश्टीण येवं गेल्ल्यो, तांकां जैलान घाल्लें गे 20 वर्सां, एका तुरुंगांत हाडलें गे 20 वर्सां, मागीर सोडलें आसता. सुण्ण जावन लास्टाक जैलांतून भायर येताना म्हणाली खंय आतां येदळ उलयलें पुरो आनी मोबायल नंबर काण घ्या, मोबायलार उलया म्हणाली खंय. 20 वर्सां एकात्त कुडांत हाडली उगद ना उगद उलोवन तेतू तेजें म्हण ना दादले मनीस इतल्यान तें म्हणया कांय उलोवन आमी कांय पाटी ना. कित्या पासो तूं देवान एक तोंड दिलां एक जीप दिल्या, देवाचें योजन आसतलें म्हळ्यार दोन दोळ्यांनी सारकें पळयचय. कण्णारे कंडरू परांबरे सिनोडू देखून दोळ्यांनी पळयलें इतलें परतून पळय, कानांनी कितलें आयकताय तें परतून असो आठव कर, पूण उलयताना सत्राय कर उलय. उलयलो एक सुप्त खंय पडटा खंय वचून पावता म्हणलें सांगूंक साध्य. लढाई सुरू करूंक सुलाब खंय आखेर जायना, उलोवणी तशेंच एक सुप्त उलोवंक सुलाब तो मोराणांत सोंपतो. त्या पासो तूं जिबेची सडीत बंदबस्त आमी करूंक जाय देखून जेजून म्हणली ती उतरां मोगाच्यान माते वासो 12:30, 30, 7 तुका तुज्यास उतरांनी धरतले. घरचे भायर उलयल्या हरेका उतराचे तुवें लेख दिवंक पडतले. तामीळ भाशेन ती एक सांगणी आसा, तावळा केट्टद वायाले. तावळा म्हळ्यार माणको, माणको पाड जाल्लो तो तोंडा वरवी खंय म्हळ्यार माणको वगैत रावना, ट्रॉय ट्रॉय करून आवाज करता आनी आवाज आयकून दिवड येता. आवाज करना जाल्यार दिवड येना, दिवडा कळी जायना. आवाज आयकून खालें गे व्हायब्रेशन कळून तो काय येता, मागीर तो येवन धरता. धरल्या कुडले माणक्याची बॉब बदलता, मागीर चिरी चिरी कर बॉब मारता, दिवड सोडटा. देखून माणक्यान पाड केल्ल्यान तो तोंडा वरवी म्हणून तावळा केट्टद वायाले. आमी तशेंत न्ही, पाड करचें पुरा तोंडा वरवींत उलोवणंत, गरज नातलें पुरा उलोवण जाता, मागीर गरजेचें उलोवंक वेळ ना. आमच्या हातांच्या पाप साहेबान उलोवच्या विशांत गॉसिप करच्या विशांत ताणें एक ल्हानसो एक टॉक दिलो, ल्हानसो टॉक ताणें ती कशें विट्ट टायपार ताणें सांगलें. सांगतानांत राग करनाकात, पाप साहेबान सांगलीं तूं उतर सांगता. कोणी एकली बहीण गांवार खंडा पटे कोपऱ्यो करताली खंय इगरीच्या लग्गी, तुमी आयकलां आसतलें तें घर इगरीच्या लग्गींत खंय तिच्या फ्लॅटांत हांव इगर्ज दिसताली खंय सोमा आलतारी दिसताली खंय तिच्या जनलात एकदम कोपऱ्यो करची सवय खंय. मागीर हुशार नासतना पडली, मागीर पाद्र्यापा फोन केलें गे, पाद्र म्हाका मिसाक येवंक जायना तुवें बॅगान कुंभार हाडीचें म्हाका म्हणसो. मागीर ताका पाद्र्यापान जाप दिली खंय ना आमी हाडीचें म्हण ना तुजी जीबत थंय तावन ताब्यार नाका म्हणशे पावता म्हणालो खंय तुवें जेन्ना ताणें एक जीप एक भायर घाल्यार पुरो आनी सांगून आसलो पाप साहेबी. पूण सेकेंड पार्ट देट इज अ विट्ट तें कॉमीक म्हूण सांगलें तें आमी राग करीचें म्हूण ना तातूंत. सेकेंड पार्ट तो म्हणालो कोण हेरांच्यो कोबरो करतात दे आर टॅररिस्ट म्हणालो. कांय आवाज करनासतना येतात येवन एक बॉम्ब घालून चलतात म्हणालो. सांगल्यान ते एक जाणवाय आसा मोगाच्या जायती जाणवाय आसा कोबरो तश्योच तूं येवचें आनी इसारचें तुका कळीत आसाय. मागीर सुरू लू वळू ताळ्यान एक बॉम्ब घालचो आनी चलचें, मागीर पुरता हो पुटल्यार रक्त म्हण येवण न्ही ही कंटिन्यू करता. मागीर हो कंटिन्यू करता हांगा तो तें येता मुखार तुका गोत्ताय. तोय रावना तोय ताच्या कंपाउंडा लाडें पुलतरी वसून तुका गोत्ताय. सांज जाताना सगळ्या गांवार तुका गोत्ताय म्हणून जो कोण गॉसिप करता दे आर टॅररिस्ट म्हणालो. कठीण सोब्द पूण मोगाच्या न्हू आमचो अत्मीक वडील सगळ्या संवसार असो हे त्या व्हडल्या कातोलीक पोय सभेचो वडील जर तर आज आमकां पाप साहेब तें सांगता जाल्यार ताणें चिंतिनासतना सांगुना, ताणें त्या विशयान मस्त चिंतलां आसतलें. आज आमी तो एक वाक्य ताणें सांगलें सोब्द
सिरियस जाऊन काणगे जाई, सिरियस जाऊन काणगे जाई. देखून जेजूनून मातेवाच्या पांचव्या अध्यायांत ओळ 30 आनी 7 येसू कितें म्हणटा, वय जाल्यार वय म्हणू, न्हय जाल्यार

तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM ही रंग रंगाळ जिनी. आयच्या कोंकणी कार्यक्रमात तुमका मोगाचो स्वागत. आज परत आम्ही थोडी कोंकणी पदां ऐकूया. तर आयचे पहिले पद जावन आसा संसार भोंवतीसो. विल्फिया बन बरिल्ले सुबेद पद संसार भोंवतीसो हाका बाबिता डेसान तिचो सुबेद ताळो दिला. हे पद आमकां भोंवतीच्या संवसारा विशयांत सांगता. तर हे पद आतां आमी ऐकूया.

0: स्पेशल्स कॉलेज म्हणजे एक एक ट्रेडमार्क आल्यावर आलं
1: इवन आता आलं
0: आता हे असं होय त्या देखून म्हाका एक स्पेशल्स कॉलेजीन शिकायचे म्हणून एक ग्रुप असायची
1: ब्रँड
0: ब्रँड त्या देखून युज केले म्हाका एलएचएस कॉलेज असले म्हण हांव फुड्यान एलएचएस कॉलेज एक बी कॉम शिकूंक आयलो सो त्या कारणा तीन वर्सां डेली अपँड डावन
1: वायसीएस जावन आसा काल एक दोन वर्सांची गोल्डन पिरियड
0: होय
1: आणि त्या दोन वर्सांची गोल्डन पिरियड कोण प्रेसिडेंट जाता म्हणून तूं संपूंक जायना
0: म्हणल्यार
1: दीस उदेलो दीस दनपरा पावलो रात जाताना दीस मोग जाला म्हणल्यार बरें तशें तुवें प्रेसिडेंट जावंक जाल्यार पूण तुका आयुश जेन्ना तें परिपूर्ण
0: परिपूर्ण मेळ्ळी आनी ते सगळ्यान एक बरें स्टेज मस्त अवकाश म्हाका मेळ्ळे वायसीएस जावन ओरिजिनल लेवलाक गेलो प्रेसिडेंट जाल्लो जाल्यार थंय आसता म्हण मुखार म्हाका एक मस्त अवकास डिरेक्टर पदरान गेल्लो ताजे विशीं उपरांत सांगता हांव अवकास म्हाका मेळ्ळो तशें मागीर हांव एलोशियस कॉलेजींत तीन वर्सां बी कॉम शिकप हांगासर एलोशियस कॉलेजींत हांवें केलें तेदोन हांव डेली अप एंड डावन सात वरांच्या बसार शिरताडे थंय सुटून हांगा 8:45 पावताले बस तशें सांजेर 5:30 हांगा थंय सुटून
1: हय सांजे सल्लो लेट जातालो
0: सांजे सल्लो लेट जातालो सांजे जेन्ना वेगळे सुटे जाल्ले
1: पूण ही तुजी जर्नी बरें सी एमांत तुवें एम बी करता जाल्यार तशेंच जर्नी आसा तेन्ना आतां हांव वायसीएसाची मॅट्स उलोवंक ना आदर भुरगीं उलोवंक घालूंक ना ह्या आय सी एम आच्या त्या उणती भितर म्हजें जिवीत रुपीत जाल्लें ना हांवें सांगचें जाल्यार कित्याक म्हाका तसो अवकास आसलो की ना ही करचो ना पूण हांव त्या टायमार एका वावराक लागलो आनी वावर करतालो पूण हांव केदारे वायसीएस आय सी एम आल्तार भुरगें असल्या संदर्भात आसतना तांकां केदारे पुरक जावन उलयता आनी ऑलवेज सपोर्टीव आसता कित्याक म्हाका हांवें उगडायला आतां म्हाका कित्याक हांवें उगडायला म्हणलें भोगलें आसा पूण तूं सांग म्हणजे तुजे तसले जायते जाण फुडले आसता आनी आमी पळयता परिसर चिंतार आसा की समाजान एक या दोग नसता तितून भायले आयका कारण कोणाचो एक गॉडफादर एक तसलो सपोर्ट आय सी एम म्हणजे गॉडफादर म्हणल्या बरें तसलो सपोर्ट नासतना सांगात नासतना थंयसर वाडवड जायनासतना आयले नासतना केदय व्हडलो कार्यनिर्वाह जावन दी केदय व्हडलो एक म्हणजे समाजान ते मुखेल जावन दी आमचो क्रिस्तांव समाजान पूण हे आमच्या भुरग्यांक थंय कितें म्हाकाचें बरें आनी तुज्या जिवितांत कशें तें एक आय सी एम मुखांत एक बरें उदार लाभलेलें बरो ईद लाभलेलो आतां त्या भुरग्यांक ते कितें फायद्याचें
0: जावन दी आमची संघटना वाय सी एस आल्तार भुरगीं ऑर आय सोडालिटी सोडालिटी खंयचेय आसा ती पूण अवकाश मेळटा आमी वचाचे ते आमकां खंय ना खंय दीस एक दीस आमकां उपकारचे पडटा आमच्या जिवनांत जावन दी आतां आमकां सांगली मुस्तण मुस्लिम म्हणटा पावल्ले तुमचे बेज एक आय सी एम खंयचे आसता मुस्त जाणा सदां वता एक 90% मणी येत
1: 95%
0: मणी येत तांचे बेज आय सी एम ऑर वाय सी एस आसता आमचो आतां प्रस्तू राजकीयांत क्रिस्तांत आसचो आमचो मंगळूर सोर्स एकलो आय वन्सात ताजे कडेन गेले तो म्हणटा ही वॉज ऑल्सो आय सी एम सेंट्रल कौन्सिल प्रेसिडेंट ताजे बेज मुखार रावन उलोवंक अवकास मेळ्ळो आय सी एम मस्त जाण मस्त जाण आसा बरें सांगतात हा आय सी एम तशें म्हजे हांव आज फालीं जाला जाल्यार इतलो उंच म्हणटा पावला जाल्यार मुखार एक दोगा जाण मुखार रावन उलयता जाल्यार ताका कारण वाय सी एस आय सी एस सांगीत
1: ओके आतांची
0: युवा जाणां आतांची

झालं म्हणजे आता आमच्या फ्रेंड्स ग्रुपात जाऊन पुरो ओके आमचे अध्यक्ष आहे जे एक अलता बुडग्याचे स्टेज ओके त्याच्या त्यांना आमच्या विदर्भापासून सपोर्ट

0: insurance. Available insurance, or I do not know. Any kind of insurance or someone. But you can give a brief about it. Insurance is a must subject. पूण एकल्याचे सुखी वरवीं हजारांची बोट सोगची आसात देखून लोकांक सांगले.
1: तुवें सांगले बरें इन्शुरंस म्हणजे एक वास्ट सब्जेक्ट उलोवंक गेल्यार मस्त आसा. पर गांवांत इन्शुरंस कंपलसरी पळोवंक गेल्यार सगळ्यांक कंपलसरी आसा करतात. गव्हर्मेंट रुल्स आसा. इंडियांत पळोवंक गेल्यार ओनली 3% ऑफ द पॉप्युलेशन हॅव लाईफ इन्शुरंस. लाईफ इन्शुरंस खाली 3% मात लोकां कडेन आसचें. म्हळ्यार नॉलेज ना, जणवाय ना. सदावत आमच्यात गावांत आमच्या समाजात आम्ही पळयता इन्शुरंस एजंट म्हणताना पैसे रावतात लोक. एजंट म्हणतात सुकेक म्हणजे तांणी एडवायस तांकां नॉलेज फर्स्ट ऑफ ऑल आसा ना. तांणी म्हणजे आम्ही एक एजंट माझे एक पॉलिसी कर म्हण खाल्याक कर खालें कर काय सांगना एक पॉलिसी कर तितलेच म्हणतात. तांतूत मेळचे बेनिफिट्स काले कशें केल्यार खंयचे केल्यार बेनिफीट चड कोणी एक्सप्लेन करनात एडवायस दिनात. त्या देखून आमी इन्शुरंस एजंट म्हणून सांगच्या की इन्शुरंस एडवायजर म्हणून आम्ही सांगचे. आम्ही वचून म्हजे कडेन पॉलिसी कर साहेबा और सांगा ना
0: तुम्ही ते इचारना तुम्ही
1: ना
0: म्हजे कडेन प्रोडक्ट आसा
1: और तुजे कडेन इन्शुरंस आसा की म्हण फस्ट इचारचे. ताजे उपरांत तुका खंयचे खंयचे इन्शुरंस तुज्या इनकमाक और तुज्या लायफ स्टायलाक खंयचे इन्शुरंस जाय कितल्याचे जाय खंयचे प्रोडक्ट जाय म्हण तशें आमी एडवायस
0: करचे.
1: मिन्स ओन ताजी आमी फोर्स और तशें करना गरज म्हण सांगचे एक्सप्लेन करचे ताज्या इनकमा प्रमाणे ताज्या लायफ स्टायला कितले इन्शुरंस गरज आसा ते आमी प्रोडक्ट ताका सेल करता.
0: ते प्रोडक्ट सेल केल्ले तुका कितें म्हण एक तशें घरा काम केल्ले कूल दिता तशें तुका
1: एज अ कमिशन
0: कमिशन मेळटा
1: संस्था दिता. तशें ती व्याप्त मस्त बरी म्हण म्हाका बघली. म्हजो डाडा करता फर्स्ट ऑफ ऑल वय म्हज्या डॅडी इज द टॉप एजंट ऑल इंडिया लेवलार. सो एवरी इयर पर गावाक ट्रॅव्हल करत असता. सो 35 इयर्स प्लस एक्सपिरियन्स ताजे आसा. 35-40 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आसा एल आय सी फिल्डांत लायफ इन्शुरंस फिल्डांत टॉप एजंट. सो ताजे तावन इन्स्पिरेशन म्हण येत ताजे ते देख घेवन इंडियात 3% लोकां कडेन मात्र इन्शुरंस. सो 97% आमकां टार्गेट कस्टमर्स आसात.
0: ऑप्ट करूयेत
1: इतले अवकाश आसतना काल्याक सडीचे म्हणून ते सुव्याप्त इजी ना सुलभ ना. फस्ट नॉलेज आमी मस्त काणी येवंक आसा कितले शिकल्यार पावना मस्त वास्ट टॉपिक म्हळ्यार
0: मस्त जणवाय मनशाक ते व्यक्त करूंक कडेन जाल्यार ताणें शिकले शिकप व्यर्थ पुढच्या बडबुड्या बरे म्हणटात.
1: हय तशें ही लायन इन्शुरंस लायन हांवें सिलेक्ट केली. नॉट जस्ट इन्शुरंस दुसरे थोडे स्वउद्यम हांव चलयता जावं पुरो रियल इस्टेट टायप ऑर थोडे ट्रान्सपोर्ट बिजनसाचे
0: इनिशियल
1: स्टेजीर
0: आसा. ते उडले म्हणटा पावले उपरांत एक आतां 30-40 इयर्स म्हणटा 10 वर्स उपरांत परतून
1: तशें म्हजे.
0: बट तुजी जी न्ही एकदां इन्स्पिरेशन जाता जाल्यार ताका केदाळे सेल्यूट म्हणून कशें येता कित्याक भविश्यात टेंडर एजीर तुवें हात घालाय कित्याक MBA शिकप तुजे कडेन आसा म्हणटाना बेंगलोरूच वयताले भायल्या गांवांक खूब येताले. आमी म्हणटा स्विस बँक सगळ्या एका संस्थेनी बसून हातांनी पयशे मेज वयताले. बट तांणी दिल्ले तुवें मेजीचे आसले शिवाय तुवेंच जावन तुका आतां फ्री करन तुका जाय जाल्ल्या वेळार वचून वावर कर तशें ना. म्हणल्यार यू आर अ फ्री बर्ड ना. आतां म्हाका आतां एक इन्शुरंस एडवायजर जावन सांजेर वचून एकल्या मेळटा म्हणून ते कामाचे बंदडेन आसा ना. तुवें ते 9 to 5 गी त्या टायमार आसचे पडटा.
1: अंडर वचून काम करच्या की इल्ल्या सांबाळाक सगळो दीस काम करच्या की हांगा वर्क स्मार्टली हार्ड प्लस स्मार्ट तांतू तुका
0: 2 दीस बरें काम करी 1 दीस रेस्ट करी ओके. सो दॅट इज वॉट यू ऑप्टेड अँड डेफिनेटली यू आर म्हणजे एक्सपिरियन्सिंग द स्वीट फ्रूट ऑफ दॅट. त्या दिसांनी तू सकोन आसा बरें फळ तो तुका या बरो प्रतिफळ तुका मेळून आसा म्हणून जेसन हांगासर इचारूंक जाय. अच्छा बराबर. आनी दोन इन्शुरंस हांव म्हणना मस्त आसा पुरो. आतां कंपनी इन्शुरंस आसात, ग्रूप इन्शुरंस आसात, वेहिकल इन्शुरंस आसात, जावन पुरो तुमी थोड्यांक मॉर्गेज असले इन्शुरंस दिता. डिफरंट डिफरंट हाची जाण कितली गरजेची हा दिसून हेल्थ इन्शुरंस.
1: हेल्थ इन्शुरंस मस्त गरजेची आतांच्या
0: ट्रेंडिंग वर्ल्डान.
1: ट्रेंडिंग वर्ल्डान
0: आनी सीख वर्ल्ड.
1: सीख वर्ल्ड पिडा केदाळ येता, खंयच्या प्रायर येता म्हण आमी प्रेडिक्ट करूंक जायना. थोडी म्हणटात म्हाका आतां खाली प्राय 15 or 18 देखून हेल्थ इन्शुरंस मस्त गरजेचे. एक पटी अस्पताल गेल्ल्या उपरांत मागीर हेल्थ इन्शुरंस करता म्हणून गेल्या
0: जायना.
1: दिनांत त्या देखून कितले वेगी करता तितले वेगी हेल्थ इन्शुरंस केल्यार मस्त बरें.
0: तुजी भलायकी बरी आसतना हेल्थ इन्शुरंस कर. तुजे वर्साचे पयशे 15-20 हजार चलतीत थोडे भोवते, म्हाका मेळोना म्हणचे, पूण त्या पयशांतावन 1000 जणांक एक बेनिफीट जातीत कोणा. पूण तुजी भलायकी बिगडले उपरांत, म्हाका हार्ट अटॅक जाल्ले ताचे उपरांत स्टंट गेल्या उपरांत हांव नेक्स्ट स्टंटा खातीर करता म्हळ्यार तुका ते क्लॉज या कॅटेगरी मायनस करता.
1: मेळाचे बेनिफीट जायचे म्हणून आमी इन्शुरंस लायफ इन्शुरंस करता. दुसऱ्यांक म्हणून हेल्प जाता, मेनली चॅरिटी म्हणून आम्ही दरीच आम्ही आता चॅरिटी थोडे अमाऊंट दवरता. ह्या पैशातून कोणाक म्हणून यूज जातात त्या कंपनी तावन कोणाचे म्हणून हेल्थ बिल्लाक वापरतात म्हणून आम्ही तसे चिंतून हेल्थ इन्शुरंस केल्यार ते चिंता बरे. म्हणजे
0: म्हाका बरें दवर देवा दुसऱ्यांच्या भलायके की पैसे युनिक जावन. ओके जेसून आता नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, पोर्चुगला गेलो तो ते एक्सपिरियन्स कशें जालें?
1: पोर्चुगल ते एक अवकाशात मेळ्ळो. त्याला फादर अश्विन मँगलोडायसिस डायरेक्टर असेल अश्विन कार्डोसा, त्याने सांगले की इंटरनॅशनल कन्व्हेन्शन असा वर्ल्ड युथ डे पोर्चुगल लिस्बनात असा, तू येत आहे की आम्ही याचे प्लॅन केला म्हणून सांगले जायत फादर या. तसे आमच्या मंगलोर डिसीस जाऊन आम्ही 7 जणं गेल्या. थंयसर ते एक बरं एक्सपिरियन्स. ICM जाऊन हांगाता संघटना तावन थंयसर आमचे इंडिया रिप्रेझेंट करून आम्ही थंयसर गेल्ले.
0: स्पेशली टू आयकॉनिक प्लेस
1: या
0: म्हणतात
1: लिस्बनांत. ते दोन जागो असतात पोर्चुगलांत, एक पोर्तो आणि एक लिस्बन. आम्ही पोर्तो 7 दिस असल्या आणि लिस्बनांत 7 दिस असल्या.
0: स्पेशली थंयसर संतांच्यानी
1: मस्त असा. लिस्बन एक सिटी झाल्यार पोर्तो हिस्टॉरिकल प्लेस. आमकां मस्त लायक जाल्लो प्लेस पोर्तो. तेंचो लोक ते ओलिवेरा दोरो म्हणले एक फिरगजंत आम्ही आसल्या. तेंचो पदरेपी आमच्या वटत न्हिदतालो आमच्या वटत आसतालो. तशें आमकां तेंच्या मस्त मनशां एक फ्रेंडली मनशां पोर्चुगलाची. तशें आमकां पोर्चुगलाची एक्सपिरियन्स मस्त आसा
0: ते शेअर करूं जायना. पण बट वॉट यू डीन थिंक गॉड थॉट फॉर यू आणि ई ब्लेस यू विथ दॅट डेफिनेटली.
1: अवकाश अवकाश मेळ्ळो म्हाका वसोंक.
0: ओके आतां हांगासर सांगता ICM अंत हरी एक अध्यक्ष एका वर्सांच्या अवधेक आसा जाल्यार महिला फातर रचता खंय कंसता खंय या थोडे पोटी म्हणटात. अध्यक्षालो 360 आणि 5 दीस उतारले तो खंय गेलो पत्त्या करतना अशें आसता खंय. थोड्यांक लोक विसारना, थोड्यांक जिनभर उडास धरता. धाकल्याक एक नांव सांगचें ना, जूड नरोन ना म्हणलें तसलो एक व्यक्ती केदळागी एक ICM डायरेक्टर आसलेले ती पिळगी ताच्या उपरांत ती पिळगी थोडे पटी उडास काडटा जाल्यार या थोडे मारता तसलो एकलो मनीस. आतां जेसनाची नांव आतां इतली वर्सांनी कितले वर्सां जाली गुत्तो ना म्हाका तो ICM अध्यक्ष. ताचे उपरांत थोडे अध्यक्ष आयले, थोडे अध्यक्ष आयले आयिल्ले गोत्त आसात गेल्ले गोत्त ना अंत अशें म्हणटा आसतना सांग एक अध्यक्ष जाल्यार ते 365 डेज आंत तुका काम कितलें 365 डेजाचें गी या लगभग 30 वर्सां तसलें एक बरें काम करचें तसलें एक अध्यक्षाच्या जबाबदारीर आसता.
1: आमी केल्लीं कामां उगडास आसा कासाचें. प्रत्येक जाण हांव सेंट्रल कौन्सील प्रेसिडेंट जाताना म्हज्या मतीन जाल्लें की
0: खंयची अवधी ती तुजी
1: 1890
0: पॅन्डेमिकाच्या पयलें एक्झॅक्टली
1: 1 इयर पयलें. सो म्हजें एक मतीन आसलें की ओके इगर्जेच्या कंपाऊंड भायली थोडी इन्क्वायरी समाज सांगाता इतर धर्मीय सांगाता और समाज एक बरेपण
0: प्रिवियसली
1: तल इन्क्वायरी इन्क्वायरी जे और ICM नाव खाली इगर्जेच्या और आमच्या समुदायाच्या लोकांक नाही भायल्या समुदाया की ICM म्हणले कळा जे म्हणणे एक म्हज्या मतींत आसले. तल इन्क्वायरी इन्क्वायरी इन्क्वायरी येत म्हणून चिंतून आसलो. पूण त्या टायमार केरळांत फ्लड आयले. फ्लड जावन मस्त थंयसर लुकसाण आनी मस्त जाल्ली
0: मरण जाली इवन हांगा जोडपाला त्यात
1: टायमार जाल्ले. ओके आमी खाली इन्क्वायरी आ म्हण न्हू चिंतून त्या दळा स्टार्टिंगाक हांगात जपिन मगर तयारी अंत आम्ही जेवण आणि तयार करून दिले. पण केला तो मस्त रिक्वेस्ट लेटर पुरा येऊन असले फादर रॉनी म्हणून आला कला इंकर चाले प्लॅन करूया म्हण. सो एक आम्ही मेसेज करी आयसू एम तावन असे असे आम्ही वरवी दंडित हा कोणाची खुशी काले दिवक असल्यार आयसू एम दफ्तराक पवित करी
0: नॉट बाय फोर्स बट बाय विल.
1: बाय विल एक मेसेज टाईप केली. मेसेज टाईप करून आयसू एमच्या युनिट प्रेसिडेंटांक तसे आम्ही फॉरवर्ड केले. तेन थावन युनिट प्रेसिडेंट आणि तांचे प्रगतीशांक गेली. वरवी आयली आयली आयली आम्ही एक्सपेक्ट करना तितले आयली करना तितले आयली आम्ही आयसी एम ऑफिसांत स्टार्ट केली. दोरो एक अर्धे ट्रक झाले कोण एक पिकअप अर्धड्या तसे प्लॅन आले आमचे. मागीर इल्ली सेट झाली एक ट्रक झाला आता काले करचे ट्रक कयन तो ट्रक कयन तो विसारचे. मागीर अरन्ना अंकल म्हण एकलो आल्लो तलपाडीसो ताजे कॉन्टॅक्ट मेळ्ळे ताका ट्रक हांव धाडून दिता म्हणलो म्हणल्यार इतले एक्सपेन्सर खाले एक देवाचे अजाप काय गोत्त ना वरवी एक 15 ट्रक आम्ही सर वरवी आयली एक 1.5 करोडाचे वरवी तीन सर आयले. आयसी एम दोन ऑफिस ते आयसी एम ऑफिस गेल्यार ऑलिवेथ हाऊस पळोवंक आसतले ते फूल जावन जेप सेमिनारीचे हॉल फूल जाल्ले तितले आयटम्स तांदू आणि इतर गरजेचे वस्तू लोकांक ते गरज असता वस्तू रावंक पुरो पुरा दिना बळकेगे बेकांक दोंत वस्तु म्हणतात तले आयटम्स तेन सर आयले. तीन हॉला फुल जाल्ली. सो तीन सेपरेट करूंक सेग्रिगेट करूंक सिस्टमॅटिकली दोरूंक आणि लोडिंग अनलोडिंग करूंक युथ जाय आले. एक मेसेज परतान टाईप केली त्यात रातीक एक 6 वरार मेसेज गेली 8 वराक एक 150 युथ आयल्या तेन सर काम करूंक खंयी खंयी तो युथ आयल्यात ते कोटके एक हप्तो ते कार्य चाललं ते सर सेग्रिगेशन लोड अनलोडिंग ट्रक येऊनची ट्रक घालची 15 ट्रक कशी येऊन गेले आणि गोतम तेन ते युथ रावतले तेन रांधतल्या ते एक कॅम्प बरी झाले युथांक ते 150 युथांक कॅम्प बरी झाले एक डिफरंट एक्सपिरियन्स. मीडिया तेन सर खंयी खंय तोन मिडिया आमकां सोदून येतली खंयी खंय तोन लोक आमकां पळोवंक विश्वास दिवंक येतलो. गवळी बाप आयिल्ले आदले गवळी बापी आतांचे गवळी बापी तेन सर आयिल्ले विजीट दिताले आनी थोडी समाजाची व्हडली व्हडली मनशां येवन उलोवन मिडियाक तांचे टॉक्स दिवन येताले ते पळयतना आमकां खुशी जाताली. हाजे तोन आमकां एक K2K कुडला टू केरला म्हणून एक प्रोग्राम केल्ले ते मस्त लोकांक पावला म्हण ते एक फस्ट प्रोग्राम त्या वर्साचे आनी मस्त ताजे तोन आमकां मेळ्ळे बारीक खुशी जाल्ली.
0: ओके हांगा सांगचे जाल्यार आमी चिंतून करचे काम केदाळाय तें फळा बरी जायना म्हज्या प्रकार चिंतिनासतना तूं खंयच्याय एका मिसांव हाती घेताय जाल्यार एक आमी तें फळा बरी जाता. हांवें जिणेन जायते फुट एक्सपिरियन्स केल्लें आसा हांवें कितें केलां जाल्यार करताना जाल्यार आनी तुवें तें चिंतिनासतना म्हणजे ट्राय करया जस्ट ट्राय करया बट दॅट ट्राय बिकेम काले म्हणटात मायल स्टोन इम्पॅक्ट पडले सोसायटीर बहुशा मुखल्या दिसांनी असले एक ते एक मेजर जे केले तुवें नाही ते पयशांनी मेजूंक जायना ते पूण ताचे विशयी 15 ट्रक म्हणजे तितले आमकां परचेस करूंक आसा ती जाल्ले ते तुजे एक मुखेलपणा वेळार तुजे फकत ते दोन मेसेजांनी ते फळा बरी जाला या सक्सेसफूल जाला म्हणून कशें येता. सो हे तुज्या आनी दुसरे खंयचे मेजर इव्हेंट्स
1: दुसरी आजिला केरे म्हणून एक तळे नितळ केल्ले वेणोरांत ते मस्त क्रिस्तांव तीन सो तहसीलदारी आयिल्लो आमच्या संगता मेळून तळे क्लीन करूंक ते एक मेमोरेबल इव्हेंट.
0: सो दॅट बिकम आता सोर्स ऑफ खाले म्हणतात उदक जालो
1: ते प्रोग्राम.
0: ओके
1: मागीर त्यात वर्स आमचो गवळी बाप त्या वर्सा प्रमाण वचन ताणी स्विकार केला नवो गवळी जावन
0: किर्यांचो
1: पीटर पॉल ते म्हज्या वर्स जाल्ले त्या दिवस त्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आमकां दिल्ले आमी त्या प्रोग्रामांत स्टेजीर नातल्या पूण ट्रान्सपोर्ट कार्दिनला भिसपाक पुरा आपण हाडूंक आमचे गाडी आहली त्या ते एक आमकां लगी उरले उरले दिसेचे गवळी बापांक मेळोंक
0: ऑलमोस्ट कितले गे आहले ओके हे कार्यक्रम पळोवंक रुजायच्या ग्राउंडार हांवें विटनेस केल्ले आसा मिडिया कवरेजार आहलो जाल्यार सांगचे जाल्यार हे अले प्रसंग ती बहुशा दुसऱ्यांक अध्यक्षाक मेळोना
1: म्हणल्यार
0: कितें अध्यक्ष रिपीट जायनात आयसीएमचे अध्यक्ष रिपीट जायना खंय अप्रूव खंय देवान दिल्यार मात पूण एका वर्साच्या उदेन केल्ली थोडी गडिता तुका
1: आनी एक युवा जाण चौरस इतरात आयिल्ले युवा जाण चौरस म्हण त्या वर्सा हे केल्ले युथ इयर आनी एवक्रिस्ती खुर्शांव तातूंत 10,000 लोक आसता 10,000 लोकांक मदें म्हाका युथ इयराचे इनॉग्रेशन स्पीच दिवंक आसले, ते एक उडासाक दवरचे तो दीस आसतलो.
0: ओके, सो तुज्या जिवितान ही पुरा सोबीत सोबीत गडिता भोवशा लिडर म्हूण तूं वळखूं ना येदोळ म्हण आसा. हांव सगळें सांगत आसा म्हण हे म्हाका विचारूंक जाय कितें म्हण तुजे कडेन जायते हाडू उलयता. अ लिडर इज अ लिडर हू डजंट कन्सिडर हिम एज अ लिडर. सो तसोलो लिडर जावन हर एकल्यांनी काम केलें जाल्यार खंडीत जावन समाज बरी जाता आनी खंडीत जावन थंयसर बरेंपण येता. मुगोचे कोपिनो फोन करा अखेरी सो थोडो मिनट आसा आयच्या संदर्शनांत आमच्या जेसना सांगत उलयतना. आनी खंडीत जावन जेसन आज जायतें तुवें सांगलां जायतें तें उलयलां एक कार्यनिर्वाहक जावन हांवें तुका आनीक लोकां मुखार आतां वळखीसो करूंक ना पूण तूं वळखला लोकांकूच आसा पूण रेडियोर आज हें कशें तुजें तें तुवें रुपीत केल्लें
1: आसा. स्टार्टिंगार सांगलें बरी म्हणजे डाडा तावंत डाडा एम सी करतलो वाड्या सुगुरकारांनी जावन उरलो तर डाडा तो कार्यनिर्वाहण
0: लगभग कितले वर्सां करून आसा.
1: हांव 10 वर्सां उतरली.
0: 10 वर्सां सो इले लेट कमर.
1: लेट कमर 12 इयर्स जाली पूण म्हाका फस्ट एम सी म्हाका खाजराची एम सी आतां उडास आसा. फस्ट काजाराची एम सी हांवें मियारच्या हॉलांत एक केल्ली ती जावन थंय पोर मेळ्ळी म्हाका. आमच्या काजार जावन 10 वर्सां म्हणाली तशें म्हाका उडास आयलो. 10 वर्सां तो काजाराची एम सी
0: केली.
1: ताजे की पयली 2-3 इयर्स बॅक सुशांत म्हणून हांवें सांगले रायन सुशांत हांव म्हणून फस्ट आय सी एम स्टार्ट केले. सुशांताचे डट्टूचे एक भुरग्याचे ओल ताणें म्हणलें तूं एम सी कर म्हण तेणें दिसा म्हाका एम सी करून गुत्तो ना. म्हजो एक फ्रेंड प्रवीण गुरपर ते दाला तो शिरताडी एक प्रोग्राम म्हाका आयिल्लो म्हाका अशें एम सी आसा हेल्प कर म्हणलें हांवें कांय ना तुवें अशें अशें ताणें थोडे सांगून दिले अशें कर म्हणालो. ओके मागीर थोडे दाडान सेंटेन्सीस बरोवन दिले हांव पेपर काणी घेवन त्या दीस फस्ट एम सी
0: दाडा ना युट्यूब पळया म्हळ्यार
1: कांय ना.
0: आतां आतां जेसन ना जे बरें काजार केलें जाल्यार फाल्यां त्या दिसा तुजें कॉपी जालें.
1: कॉपी जालें तें आतांचे युट्यूबर पळोवन शिकूंक अवकाश मस्त आसा. लायव्ह पळोवन हांव दुसऱ्या एम सीचे उतरां पळोवन बरोवन नेक्स्ट दीस आमी एम सी करयेत पूण त्या टायमार आमी
0: स्वंत
1: जावन बरोवन फस्ट एम सी आतां एवढाच आसा एक वलाचे कार्य पेपर घेवन घेवन हांवें केल्ले ताजे उपरांत स्टेप बाय स्टेप इम्प्रुवमेंट जावन जावन जावन फस्ट काजाराची एम सी तडा आनेगुड्डे संतोष डिको संतोष सल्डाना एम सी आयले. एम सी
0: संतोष फ्रँकलीन सल्डाना.
1: संतोष फ्रँकलीन सल्डाना ताका तेदाळा डबल बुकींग खालीन करतना तो म्हाका ताजे म्हाका फोन आयले तेदाळा आमी रोसाच्यान एम सी केल्या काजाराची येदोळ मिसा करून तो म्हणाले एक काजाराची एम सी हांव करता म्हणलें ना सर येदोळ करूं ना हांवें ना तुम रोसाच्या की काजाराची एम सी सुलाब
0: एक्चुली
1: तूं मात्र तांकां फस्ट एम सी सांगना का तूं कर म्हणलो
0: केला म्हूण सांगिल्लें
1: जायत करता म्हळ्यार मागीर मागीर त्या दीस म्हजो आनी एक मित्र नेल्सन नेल्सनान म्हाका फूल रेडी केलें अशें काले जावन काले तें म्हणून ताणें ट्रेन केले उपरांत ओके फस्ट काजाराची एम सी मी अर्च हॉलांत जालें फंक्शन बरें जालें पुरा मार्च ते जाल्यार मार्च आनी डान्स पुरा आसले.
0: हांव उलयन आसा. हॅलो नमस्कार. नमस्कार कोण उलयता.
2: हांव उलयता रत्न शेट्टी.
0: रत्न शेट्टी माताडी नमस्कार.
2: सर नमस्ते.
1: नमस्ते.
0: सो तें इसारतना तशें बरें तुवें एम सीची जर्नींत सांगून आसलो.
1: तशें त्या दीस एम सी जाली मियारची काजाराची एम सी जाली मागीर फंक्शन जावन तांणी म्हाका थोडे पेमेंट आनी दिवन जाल्या उपरांत सांगले एक विशय सांगू का ही म्हजी फस्ट काजाराची एम सी म्हळे आवय गी फस्ट सांगले जाल्यार दिता नातल्या पूण बारी बरें जाले फस्ट म्हण कळूंक ना म्हणाली. ओके ताजे उपरांत
0: कॉन्फिडन्स
1: आयले काजाराची एम सी बरे कन करी येत म्हण.
0: ओके तूं स्टार्टींग करता आनी आतां परिगत बदल्ल्या त्या वर्ल्डचे इम्पॅक्ट आमच्या कार्यनिर्वाहणाच्या शेताचेर पडला कित्याक म्हळ्यार थोड्यांनी तें केल्यार आनी करीचें म्हणटा थोडे पटी नॉट विलिंगली वी आर डुईंग इट अशें म्हणटा आसतना जेसन इज इट अ चॅलेंजींग टास्क एम सी सुलाब गे सगळे म्हणटा एम सी करचे सुलाब म्हणटा बट तूं काले म्हणटा एज एन एम
1: सी सुलाब न्ही एम सी करचे म्हणटना थोडी चिंता ओके आका काली एक मायक दन उलोवचें आनी येवचें म्हण ताज्या फाटल्यान असे प्रिपरेशन स्पेशली आमचे मायंड सेटअप आमच्या मतीन इतलें आसता की ते कोण ना मुकल्या मनशाक कळना
0: आनी थोडे पटी हांव मुखार म्हणल्यार तूं उलयना
1: म्हणल्यार मतीन कळंगी आसता म्हण त्या टायमार
0: न्ही म्हणल्यार तूं ताका ओळखूंक शकना कित्याक म्हणल्यार तुज्या मतीन एक फोकस आसता
1: तशें एम सी ते कार्यनिर्वाहण म्हण न्ही एका मनशाक आतां एक कार्य ताणें अशें केलें हांवें तशें करीचें म्हण थॉट आसता तें येवन आमचे कडेन सांगतना आमी आमची आयडिया दिता तें केल्यार बरें जायना
3: पण त्या मनशाक तशेंच जायचे म्हणटना आमी करेजस पडटा. ताज्या मतींत तें केल्यार बरें कळना, दुसऱ्या कार्यांक पळोवन तांच्या मायंडाक तें आसता. तशें कार्यनिर्वहण फिल्ड तितलें सुलावायचें न्ही म्हणून मुखचें.
0: एक उलो येवन आसा. हॅलो नमस्कार.
4: हॅलो नमस्ते.
0: नमस्कार, कोण उलयता?
3: नमस्कार नमस्कार अरविंद.
4: इंटरव्यू आयकून आसा.
0: ओके,
4: एक बरो मुखेली तशें
0: कॉल म्हणजे
3: अरविंद
0: खुशी झाली म्हाका तुवें कॉल केल्ले. कॉल केल्ले जाल्यार तांचे सांगता उलोवन
4: म्हाका इंटरव्यू
0: बरें देव बरें करूं सर तुका केदाळ आयकात. थँक्यू थँक्यू. कितें सांगू जाय जेसना विशयी तुका? एक शब्द एक ह्या उतरान सांग जाल्यार.
3: जेसन अरविंद नमस्कार.
0: सांग सांग सांग आयकता आयकता. ओके ओके अरविंद, मस्त खुशी झाली तुवें उलयल्ले भोशन नेटवर्काचे बरे
3: पडे.
0: पूण म्हाका खुशी जाली तुवें फस्ट टायम आयकून. खंडी सपोर्ट करा रेडिओ सारंगा की हर एक हप्त्यान आसता आर्टिस्ट. देव बरें करूं सर. ओके, सो जेसन ताणे खुशी जाली निमाणे आमी खंय सांगून उलोवन
3: कार्यनिर्वहणा विशयान. कार्यनिर्वहण फिल्ड ओदल्यांनी चिंता दितल्यान सुलाभायचे न्हय म्हणून म्हजे अभिप्राय.
0: निमाणे दोन सवाल वेळ पावना त्या देखून. कॉपी कॅट्स, इमिटेटर्स आणि स्वंत पायान उभे राहचे खंयचे इशेत जावं? नॉट ओन्ली कार्यनिर्वहण आमचे एक तुजें शेत जाल्यार ताचे भायर आसा स्टँड अप कॉमेडी जावंक पुरो. वॉट डू यू से?
3: आतां आमी कार्यनिर्वहण शेतांत आसून सांगचें जाल्यार आमच्या ओके आमी आतां युट्यूब लायव्ह आयला. ओके, आमी एक आतां एक हप्त्या तावन प्रिपेर करून एक कवन बरोवन गियर खाली बरोवन आमी सांगता प्रिपेर करता आनी थंयसर प्रेजेंट करता. ते युट्यूब लायव्हार पळोवन चड दीस नाका, एकच दिसा नेक्स्ट आनी एकलो सांगतना एक बेजार मस्त भोगता. इल्लें न्ही मस्त बेजार भोगता आमी म्हळ्यार त्या सेंटन्सा खातीर ऑर त्या एकावना खातीर ऑर त्या गेमा खातीर प्रिपेर करचे दीस घंटे मस्त आसता. पूण ते इमिडियट कॉपी करून करताना ओके करी येत आफ्टर एक
0: नवें
3: रूप दिवन कर
0: चिंत
3: तशें करी येत. पूण इमिडियट कॉपी कॅट करचे ते एक कॉपीराइट तक गेली जे म्हणून बघता युट्यूबाक.
0: ओके, फायनली आज तू रेडिओ सारंगा खायला दिस आल्मा मेट यू स्टडीड हियर वन्स इन अ लॉश एंड ऑलवेज इन अ लॉश फॉर द स्वीबर्ट असो डायलॉग सो गोड असो संपूर्ण तू शिकताना दत्त असो. वे किती सांगू जाय
3: रेडिओ सारंग ते दळे असले पण आम्ही व्हिजिट करू ना फेलोशिप हा शिकून असलो बाहेर तो पळयतलो रेडिओ सारंग सांगा.
0: एक कॉल येता पळय निमाणे कॉल करून घेता. हॅलो नमस्कार.
5: श्री गुरु गौरंग श्री कृष्ण चैतन्य गदा नित्यानंद हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण जय जय हालेलुया. नमस्कार, ನಾನು ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ಪರಮಶಮ ಕ್ಷೇತ್ರ ಕದ್ದಿಮನಿ ವಚನ ಕಾತ್ಯಾನಿ ಮಂಗಳಂಬಿಕೆ ಮಂಗಳೂರಿಂದ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್.
3: ನಮಸ್ಕಾರ,
0: ಹೇಳಿ ಸರ್. ಹೇಳಿ,
5: ನಿಮ್ಮ ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಇದನ್ನ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೀರಿ ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು.
3: ಧನ್ಯವಾದ.
5: ಹಾಗೆ ಅವರು ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಲವು ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ನಿಲ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳಿದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ದೇವೋತ್ತಮನ ಇಚ್ಛೆ ಇದ್ರೆ ನಾನು ನಿಲ್ತೇನೆ ಅಂತ, ಅದು ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತೇವೆ. ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಇರುವ ನಂಬಿಕೆ ನಿಮ್ಗೆ ಯಶಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ
3: ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್
5: ಹಾರೈಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಒಂದು ನಂದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತ ಏನಂದ್ರೆ, ಈಗ ನೀವು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ